0: रे निर्बोध रामचंद्र सामान्य दंडवत साष्टांग प्रणिपात तो ते जना नहीं सही थे तू गर्वित अयोध्यार राजपुत्र बोली तेबे देख एपरि करिबु तू साष्टांग प्रणिपात
1: जय मा काली।